0: सोमने तिचबो तसरे थपकोने तिक सिरे फोशक पोल लगेंगे तसे तन मतलीगु तिरी तबो चिन सेक्टन बो सोमने कोंगे तगे बिलियन इशे ग पगल बों तक तमनो इसे सी तगो बिलियन इशे के सिरे बगल तिसबे इन केनीत बैशे ता रबिनिंग मोबाइल फोशिंग एक्टिव तमक मोटेल फोशिंग एक्टिव तमक लो का त्याग तन बराबिन के तबो चिन के सोमने आतगे तुल कैपिटेशन ना एन का सरतान मगांते कतरोडे तिन बकोने तिके शिशांग तसे तिन बमले क्वेगे इन कोने तिगेन परगोता बा बोइशोन कला के ओवा सुलाय सरकारी ने इन तो किने ताव केन बको गिमी ते सेक्टर न बसो मनेत इते तो करा इगोर अंतन कोने तिके बसगुली शिक तेर तेरी ने मेता केन्या को इन ते तू तिके बस सेक्टर न तन प सो मनेत
1: टच एफएम टू गेट अप कॉल इंजिन
0: ये तसे थाई रीडगे कोसु काग्यन सुतितने न ब ओरे तने गोई बेतिन सबोन कागे को निक तमनक ते सब चबो कनी से था बकाल तो लिगे नोरे तनो न ब नैरोबे मोंबासा के बवर तन ब सलाम आयन काउंट तन ब मक्वीन से गो तकिंगे काव करो सुतने तिली न बसो बुके अन मीतिन काउंट तन ब ना करो क्वागो मोंगे कोंडोई के शिबो कांबा ने गो सम के बगिन के नतो सिन ते से तनो अर्थ नो के शेन केन हा को ब तो सेक्टन तुगुल न बसो लाई से तिन इमोने कबराई थोरा नंतना समेत के स्टोइंग के न्यासुत के बोरन चिनेन कसर ने कोई इंक बिवरातन पा सलामा ओंडो चिन का वनन बम कोई ने मुतुला क्लोन सोचुनिया कोमा कोंडो इचोतन कोले केचम को कियोते तो ओरे तिन बसल का कोमा तेन एते किलतीत आगो स्टोइंग के को मुतेनोतन केचम को बीतु न्यासुत के कसर वे टू लागो नंतना कमगातिन सरकाले कोमराय तोना तन पसलामा को नो थगब सलका हसुबीते कोतस्ताई किस्टोइन के न्योसुति के बो अर्थिन के उचो गतस्ताई के बोरियंचे
2: Kali kasaunga, wakati kulikuwa na accidents nyingi, walibadilisha barabara, ingekuwa, mipasuliwa katikati, watu wasaunga, accidents zimekwisha. Ukienda Sarakanithi, kuna daraja moja mbaya sana inaitwa Saraka, Ndizi Bridge. Pia hiyo ilikatwa katikati na watu wameacha mpaka dunia. Wale watu ambao wanatumia barabara hiyo si Wakamba, ni Wakenya. Tunauliza Mheshimiwa President Ruto na kamati ambayo wanasimamia Kenya, mambo ya kwenda pale hospitali kuangalia maiti sio haki.
0: Kangu yomese kondri ditinu mochama itinile nabwa The Equitable Party Edwin Sifona kulisha bwanta kogimi tono ni njini nkawilchini tafke nabwa ngechere itinu president inlewa nishi itinu nimitin thai Ono likan kondro chini lumda itinu mochama inotani niyuta nairobi kumwa Sifona kulewa indi kondro chini chama inotana Enne kosuwe itinu bwa ngotu tiktukule chimagonti nagoka ma Sifona kulewa indi ko itinu kamanu kutni singa Chamai no toki hibu netin bo wale tin kando ina teta gursi tin bo pike chibo ime toko bo yinyo lo kindo ichindo imoni ni subi kongala letin bo Edwin Sifuna.
3: Chairman wetu wote, machia ladies wetu wote, najua mmetishwa sana. Na wajua hawa watu tumefanya nao kazi. Kuna ndugu yangu mmoja ambaye aliniomba hapa ya kwamba ni wasamehe. Mimi ni mwasamehe. Hata siku hizi sina kinyongo mimi. Lakini lazima... Lazima ile safari ambaye baba alianzisha lazima iendelee, si ndio? So mimi nataka kujua nyinyi watu kwa sababu kila wakati nawauliza iwapo tutatembea hii safari pamoja ama tutafika siku moja tugeuke nyuma na tukute nyinyi mmepotea.
0: Kago yamise kando ikibo chama itinu bo UDA mori ni itinu bo ukambani kule chabo tina koro utoche kando itinu bo chama itinu bo waipa Steven Kalonso Mushoka ene ngote njina subite kogaika kuchute serkali kwa maitilewa nishi itinu nimitintai walali inseikuru nimitinin mwingi murote kata ama inko untinu bo kitui ama kondui choten kondui china director nbo tetuti inko ata baroda Dr. Bonnie Musambi kule nyolu in Kalonso Osobe tiwuti kibonigi kondu indi tinubo DM Raila Odinga Nigiyo ni kubaisak serikali matunut kwa gibel Inlo nishi tagatula nagagiyai ing oriti tinubo imitaba Kenya
4: Hata kiongozi wetu Dr. Steven Kalonzo mchuka ambaye hakuna mtu ambaye ako kwa itimu Anarusio kumungilea vibaya Tunamuomba kwa heshima Kama baba yetu Yani ya kingia itimu yetu itakuwa complete Na tutaleta mazuri Unataka tulete mazuri huku? Kwa hivyo tunamuomba mheshimiwa Kalonzo tafadhali uje utujoin Utusaidie kuongoza na kuleta vitu kukambani And we will never disrespect you Kwa sababu tunakuheshimu sana Sidio?
5: Tuambie watu wetu ile kazi wamefanyiwa na ndio sababu tuko hapa Masiungwa Sikuru Ward Mwingi North tukisema
0: angesonke logoi chota na ko in logoi kalage ko kako ngata no nabo kibaitini ke bo poror notan ko velex koske ovisai ke anan kando ina tetrimori seta kaliet in kaunte notan nabo bomet oto isigili sheta sweite ke nai agbo yaute ke shwa ko paparaga sebo ken mon ngotai ge oso tiko ko betin sweite in kaunte notan ko ngolin kortan bo ka meta ke in bo kanin so she ke bo 7th day in ke borot no boy tembe ne mitin in ke balungo in kaunte nabo bomet ama ko ske ko le ye gina ye mitin ko mo tieta ko nyum nyuma ye ge ching dai walu tieta agbo ko mo tieno to ge ne subi ko ngalale tin bo velix ko ske.
6: Nataka niwaulize hata provincial administration wahakikisha kwamba wajue shida gani iko area hii ambavyo inafanya familia zinauana. Leo nimesikia kuna mwingine ameua bibi yake na amejua na amewaja watoto. Na wiki nyingine nilisikia na mwezi mwingine ninasikia every other time that must stop. Let us see, let us get to know the problem that is causing all this problem, all this issue. Let us is it a mental problem? Is it a problem of cost of living? What is it? We need to understand so that we can sort out. So I'm asking all national government officials and county government officials to move in quickly, get to understand what it is and sort out the problem before people take their own life or kill each other in the house.
0: Kasama kora koske ke bagin ge she ke bot boy she ke bogo ka gani so she ge ko chuti ko init ko mo tino tana ge chen walu ti tino bok kip chulia ka bil go chutan po koske en kasarata ne ga go ba para ge rumi she ta ne ge to king goni gen count tino tana gre chen bo refte vale murotai kom gol
6: wase waingilie hiyo kati wahakisha kwamba wajue ni nini kanisa tena waingilie kati wajue kama ni shida ile inaweza tatuliwa na kanisa itatuliwe kama ni chambo ile inaweza tatuliwa na wazee na wakina mama itatuliwe kama ni mental problem watu wapelekwe hospitali so ninaomba na niwasii please if you feel that you have a problem don't wait until it is too heavy on your side baka sasa wewe unachukua maisha yako au unachukua maisha ya mwenzako enda utibiwe alafu sasa itakuwa sawasawa.
0: Chotan ko kalgo ye kibai mete choba site somoge namatiana isa gabra sa oshike aitu echina studio kigurenon waldon bor
1: john ko kalgo ye kabemet en touch fm